सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 11 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 1 जून 2026. सकाळची 5:58 झालेली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगल वाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: तो जरूर सुनिएगा 2 जून विशेष सखी सहेली दिन में 3 बजे।
1: एफएम बँड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 8:30 झालेली आहेत। श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम गीत गंगा। कार्यक्रमाच्या सुरुवातीला साधना सरगम आणि स्वप्नील यांच्या आवाजात ऐकूया राजन लाखे यांची ही रचना।

पद्मजा फेन आणि जोगळेकर यांच्या आवाजात चंद्रशेखर सहानेकर यांची रचना श्रोतेवाताच आपण ऐकलीत. या रचनेला संगीत दिलं होतं मयूर पाय यांनी. यानंतर ऐकूया आनंद शिंदे यांच्या आवाजात मदन वाघमारे यांची रचना.

अजित परब यांच्या आवाजात इंद्रनील तावडे यांची रचना श्रोते आताच आपण ऐकलीत. या रचनेला संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत नियोजक आहेत वसंत प्रभू आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: मंदार जोळकर यांच्या आवाजात अमित्रा ज्यांची रचना श्रोती हत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच गीतगंगा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. एफएम बँड 100.6 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. 9 बजने को है. लीजिए प्रस्तुत है हमारा अगला कार्यक्रम मुंबई केंद्र से.
1: इस कार्यक्रम में एक छोटा सा ब्रेक के बाद फिर से आपको सुनवाएंगे गाने.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये

0: मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल.
1: विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं,
0: ओहो हे भारी आहे रे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाले.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: कभी छांव कभी धूप तो कभी छांव।
1: जी हाँ, अपने जमाने के सुप्रसिद्ध गीतकार और गायक कवि प्रदीप की सुपुत्री मितुल प्रदीप की मंदाकिनी जोशी से बातचीत हम आपके लिए लेकर आए हैं। आज सुनिए इस बातचीत का पहला भाग।
2: दोस्तों नमस्कार, मैं हूँ मंदाकिनी जोशी। इंसान का इंसान से हो भाईचारा, यही पैगाम हमारा। नए जगत में हुआ पुराना ऊंच नीच का किस्सा, सबको मिले मेहनत के मुताबिक अपना अपना हिस्सा। ये पंक्तियां लिखने वाले कवि और गीतकार थे।
3: श्रोताओं नमस्कार, कॉफी विथ कार्डियन हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोतेहो, आजचा विषय आहे हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा। आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा। त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2529266 आणि 2560101, अर्थात 2529266 आणि 2560101। नागपूर बाहेरून फोन करता आहात तर एसटीडी कोड लावायचे, अगदी बरोबर 0712071712। श्रोताओ नमस्कार, कॉफी विथ कार्डियन हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आजचा विषय आहे हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा। कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर। आपल्याला काही याविषयी प्रश्न आहेत तर नक्की विचारा। त्यासाठी फोन नंबर्स असे आहेत 2529266 आणि 2560101, अर्थात 2529266 आणि 2560101। डॉक्टर सूर्यप्रकाश असावा, कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत।
4: नमस्कार।
3: नमस्कार डॉक्टर, आजचा विषय आपला आहे हृदयरोग। आणि हृदयरोग म्हटलं की बरेच वेळा आपण नेहमीच सांगतो की जे काही व्यसन आहेत तर यापासून धूम्रपान असेल किंवा काही तर आपण यापासून दूर राहिलं पाहिजे। पण म्हणजे साधारण आता जी युवा पिढी आहे फार लवकर व्यसनांच्या आहारी चालली आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल?
4: हा अगदी बरोबर, वेळेवर तुम्ही बरोबर प्रश्न विचारलेला आहे। कारण कालच 31 मे हा वर्ल्ड तंबाखू दिवस म्हणून आपण एक जनजागृतीसाठी तो साजरा करत असतो। तर हार्ट प्रॉब्लम किंवा कॅन्सर किंवा जे स्ट्रोक आहे, पॅरालिसिस किंवा हातापायाच्या जे धमन्यामध्ये ब्लॉकेज येण्याचे जे प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तंबाखू आहे। तंबाखू म्हणजे निकोटीन कोणत्याही प्रकारचा असू द्या, समजलं? तर हे व्यसन असं नाही की आजकाल जास्त होत आहे, आधीपासनं आहे। आधीपासनं आहे, तंबाखूचं सेवन खूप आधीपासनं लोक करत आलेले आहे। आजकाल जास्त वाढलेलं आहे ते, आणि त्याच्यामुळे हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस भरपूर असतात। म्हणजे जर इंडियाची पॉप्युलेशन, जर भारताची पॉप्युलेशन जर आपण म्हणतो ना 1.4 बिलियन आहे, 140 करोड आहे, तर जवळपास अंदाजे 35 ते 40 करोड लोकांना तंबाखूची सवय आहे।
3: अच्छा,
4: एवढा जास्त तो प्रॉब्लेम आहे। आणि तो जेव्हा प्रॉब्लेम दुसऱ्या गोष्टीसोबत कंबाईन होऊन जातो, जसं त्याच व्यक्तीला जर समजा बीपी आहे, त्याच व्यक्तीला डायबिटीज आहे, त्याच व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल हाय, त्याच व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये लवकर हार्ट प्रॉब्लेम किंवा पॅरालिसिसचे हिस्ट्री आहे, तर अशा पेशंटना खूप जास्त दाट शक्यता असते की त्यांना मेजर प्रॉब्लेम कमी वयामध्ये होणार। त्यामुळे हे तर दूर म्हणजे काय, तंबाखू बंदच असायला पाहिजे, टोटल बॅन असायला।
3: हो डॉक्टर, एक कॉल आहे। हॅलो
5: हॅलो
3: हॅलो, हा नमस्कार।
5: हा मॅडम, मी नागपूरवरून दर्शन रेवनवार बोलतोय।
3: हा बोला दर्शनजी, विचारा प्रश्न।
4: बोला।

0: माझा एक प्रश्न आहे, आजकाल हार्ट अटॅक डिटेक्ट करण्यासाठी एक कॅल्शियम कोरोनरी स्कॅन म्हणून टेस्ट निघाली आहे, ज्याच्यामध्ये कुठलंच इन्व्हेजिव्ह काही करता करायची गरज नसते. हे कितपत खरं आहे? आणि दुसरी गोष्ट, ही टेस्ट किती सेन्सिटिव्ह आहे?
1: तुम्हाला हार्ट, आता जसं मी थोड्या वेळ आधी सांगितलं, तुमच्या प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर मी दिलेलंच आहे की हार्ट प्रॉब्लेम होणार का नाही, कोणाला स्ट्रोक होणार का नाही, याची शक्यता कोणत्याही टेस्टपेक्षा जास्त त्या व्यक्तीचे रिस्क फॅक्टर्स किती जास्त आहेत त्यावर असते.
2: अच्छा,
1: जर तुम्हाला बीपी आहे, जर तुम्हाला डायबिटीज आहे, जर तुम्हाला तंबाखू किंवा स्मोकिंगची सवय आहे, जर तुमची लाईफस्टाईल सिडेंटरी आहे, बसून राहण्याची आहे, इकडे तिकडे धावपळ करण्याची लाईफस्टाईल नाही आहे, जर तुम्ही लठ्ठा आहात, जर तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे घरामध्ये, तर तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस भरपूर दाट आहेत. एखाद्या वेळेस कोणत्या व्यक्तीचा कॅल्शियम स्कोर झिरो सुद्धा निघतो, पण ह्या मी जे सांगितलं त्या रिस्क फॅक्टरपैकी जर समजा 3 किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह असतील, तर पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस भरपूर जास्त असं आहे. कॅल्शियम स्कोरिंग एक नवीन टेस्टिंग आलेली आहे, ज्यामध्ये कॅल्शियम करोनरी आर्टरीजमध्ये हार्टच्या धमनीमध्ये किती जमलेलं आहे ते आपल्याला कळते. त्यावरनं एक्सटेंट ऑफ अथेरोस्क्लेरोसिस कळत असतो की बाबा ब्लॉकेजेस बनण्याची प्रक्रिया किती तीव्र आहे बॉडीमध्ये. पण हार्ट अटॅक येणार का नाही ते त्यामध्ये नाही कळणार, ते तुमच्या रिस्क फॅक्टरवरनं कळेल. तुमचे किती रिस्क फॅक्टर्स पॉझिटिव्ह आहेत तेवढी तुम्हाला दाट शक्यता आहे हार्ट प्रॉब्लेम होण्याची.
2: अच्छा, म्हणजे तुमचे ब्लॉकेजेस डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता की किती प्रमाणात.
1: लोकांना असं वाटतं की ब्लॉकेजेस आहे, कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेजेस आहे, त्याचा अर्थ हार्ट अटॅक येणारच, किंवा जर ब्लॉकेजेस नसतील तर हार्ट अटॅक नाही येणार. हे जे मी जे सेकंड वाक्य म्हणलं की ब्लॉकेजेस नाहीये तर हार्ट अटॅक नाही येणार असं लोकांना वाटते, पण असं नाही आहे. जर कोणाला तंबाखूची सवय आहे, डायबिटीज आहे, स्मोकिंग आहे, तर आतमध्ये ब्लॉकेजेस मायनर जरी असले, लेस दॅन 50% असले, किंवा ब्लॉकेजेस नसले जरी, तरी हार्टच्या धमनीमध्ये किंवा मेंदूच्या धमनीमध्ये अचानकपणे रक्ताची गुठळी तयार होणे आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणे असे चान्सेस असतात.
2: अच्छा, म्हणजे खूप आधीपासून तुम्हाला.
1: आणि असं बऱ्याच पेशंट सोबत झालेलं आहे की त्यांनी कॅल्शियम स्कोरिंग करून घेतलेली आहे किंवा सिटी करोनरी एंजिओग्राफी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये काही जास्त दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की वो काही प्रॉब्लेम नाही होणार. पण अशाच पेशंटचं 3-4 महिन्यानंतर जेव्हा आपण कधी एंजिओग्राफी करून बघितलेली किंवा त्यांना छातीत दुखायला लागलं किंवा हार्ट अटॅक आला असे झालेले आहेत.
2: अच्छा अच्छा,
1: त्यामुळे मी परत एकदा सांगतो की टेस्टपेक्षा तुमचे रिस्क फॅक्टर्स किती जास्त
2: त्यावर
1: आणि ते तुम्हाला स्वतःलाच कळून जाईल. ते त्यासाठी ती खूप सिंपल गोष्ट आहे, त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची काय गरज आहे? तुम्ही लठ्ठ आहात माहित आहे हार्ट प्रॉब्लेम होईल, तुम्हाला बीपी आहे माहित आहे हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस जास्त आहे, तुम्हाला डायबिटीज आहे अनकंट्रोल्ड आहे हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस जास्त आहे, हे तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करा तुम्हाला किती रिस्क फॅक्टर्स आहेत.
2: अच्छा, त्यावरून आपण
1: बिलकुल रफ तुम्ही प्रत्येक पॉइंटला 10% चान्स द्या. बीपी आहे 10%, शुगर आहे +10%, कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे +10% करा, तंबाखू भरपूर खाण्याची सवय आहे +10% करा, आणि लठ्ठ आणि बसूनच राहण्याची सवय आहे +10% करा, आणि बघा तुमचे चान्सेस किती आहेत पुढच्या 10 ते 20 वर्षांमध्ये हार्ट प्रॉब्लेम होण्याचे.
2: नक्कीच. डॉक्टर, एक कॉल आहे. हॅलो.
3: हॅलो.
2: हा नमस्कार.
3: हा, मी नावकरकर बोलतो, महेंद्र नावकरकर, सुराबर्डी.
2: हा बोला नावकरजी, विचारा प्रश्न.
3: हृदयरोग कशामुळे होतो मॅडम? जो कोणी व्यसन करत नाही कशामुळे होतात?
1: हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच दिलेलं आहे मी मागच्या 10 मिनिटांमध्ये, त्याचं उत्तर आलेलं आहे की एकाच फॅक्टरमुळे होत नाही. तुमचे किती फॅक्टर पॉझिटिव्ह आहेत? समजा तुम्हाला तंबाखूची सवय नाहीये, समजा तुम्हाला स्मोकिंगची सवय नाहीये, तुमची ऍक्टिव्हिटी ही चांगली आहे पण तुम्हाला डायबिटीज आहे, तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आई वडिलांमध्ये कमी वयामध्ये किंवा 50-60 वयामध्ये हार्ट अटॅक स्ट्रोक होऊन गेलेला आहे, तर तुम्हाला नॉर्मल व्यक्तीपेक्षा हार्ट प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस किंवा स्ट्रोक होण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचा अर्थ हा नाही की ते वाचवता नाही आहेत, चान्सेस जास्त आहेत ते तुम्हाला कळालेलं आहे, तुम्ही डॉक्टरकडे जा, त्यासाठी योग्य प्रिकॉशनरी ट्रीटमेंट चालू करून घ्या.
2: नक्कीच,
1: तर ते नाही येणार.
2: डॉक्टर, आणखीन एक कॉल आहे. हॅलो. हॅलो.
1: हॅलो.
2: हॅलो. हा नमस्कार.
4: एक मिनिट, माझे पप्पा प्रश्न विचार.
2: हा विचार.
5: नमस्कार.
2: हॅलो. हा नमस्कार, विचारा प्रश्न.
5: माझी 3 प्रश्न आहे सर.
1: बोला.
5: एक म्हणजे यूएसजी लिव्हर किती असली पाहिजे?
1: यूएसजी लिव्हर किती असली पाहिजे?
5: आणि तर जास्त असेल तर काय करायचं?
1: मला वाटतं त्यांचं

0: ये इट्स नियर नॉर्मल इको कंसिडर किया जा सकता है, लेकिन बाकी जजमेंट डॉक्टर देंगे कि भाई उनका हार्ट का बीटिंग कैसा है, उनको उससे रिलेटेड कोई सिम्टम है क्या, इको में कुछ लीकेज बढ़ तो नहीं रहा है, तो ये सब चीजें रहती है। बट इन्होंने जिस तरह से रिपोर्ट बताया है
1: वो
0: जो है। हाँ, वो उसको नियर नॉर्मल कंसिडर किया जा सकता
1: जी, है। जी डॉक्टर, एक और कॉल है। हेलो
2: हेलो, गुड मॉर्निंग मैडम।
1: गुड मॉर्निंग, नमस्कार।
2: सर मेरा एक सवाल ये था कि जो लोग ड्रिंक करते हैं और ड्रिंक करने वाली ने की दवाइयाँ चलती नॉर्मल नहीं क्या, बीपी वगैरह उसकी, तो अगर वो दवाइयाँ लेते हैं या कोई भी पेन किलर वगैरह देते हैं तो उसके बाद उनकी डेथ हो जाती है या आपको कभी अचानक कुछ हो जाता है, तो ये किस कारण होता है? और दूसरा सवाल ये था मेरा कि ये कितना सेफ है सर, क्या करना चाहिए?
0: ऐसे तो कोई पेन किलर ले लिया और उसके बाद सडनली डेथ हो गई है तो ये ऐसा कोई बहुत कॉमन सीन नहीं है, ये बहुत रेयर होता है।
1: अच्छा,
0: तो उसमें कारण क्या है एग्जैक्ट ऐसे रेडियो पे बैठे बता नहीं सकते क्योंकि डेथ हो रही है एक मेजर थिंग है, ये कोई ऐसी छोटी नहीं है कि हमने देख लिया और एक गोली ले ली उसके कारण डेथ हो गई ऐसे मान ले, ऐसे नहीं कह सकते हैं। हाँ, अगर ट्रू एलर्जी है उस पेशेंट को तो उसके कारण होता है, बट वो बहुत रेयर होता है। तो मुझे लगता है कि दूसरा कुछ कारण साथ में जुड़ा हुआ होता
1: है। उस समय क्या कॉम्प्लिकेशन हो गए हैं?
0: हाँ, अंदर बॉडी में कुछ तो दूसरी मेजर गड़बड़ चलती होती है उसी टाइम पे, और वो बड़ा मेजर रीजन होता है। ये पेन किलर लेना उसको क्या बोलते हैं मराठी मध्ये, काम था ठिनगी पडली, म्हणजे आतमध्ये काहीतरी त्रास मोठा होता पण हे निमित्त मात्र शेवटी असं आहे, फायनल नेल इन द कॉफिन।
1: जी डॉक्टर, और एक कॉल है। हॅलो हॅलो हॅलो
0: हॅलो
3: हॅलो,
1: हा नमस्कार।
0: नमस्कार, बोलिये।
3: हा नमस्कार, मला विचारायचं होतं की कोलेस्ट्रॉलची वरची जी लेवल असते त्याला त्याच्यापासून ते दुष्परिणाम नेहमी विचारात घेतले जातात, पण जेव्हा ते खाली जातं लेवलच्या त्यांनी काही होतं का दुष्परिणाम?
0: हे खूप चांगला प्रश्न विचारला आहे, नेहमी आपण नाही का हायर
1: कोलेस्ट्रॉल बद्दल बोलतो।
0: एक मी सांगू इच्छितो की आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा कोलेस्ट्रॉल सोबतच जन्माला येत असतो, असं नाही की बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतेच, पूर्ण बॉडी आपली कोलेस्ट्रॉलनेच बनलेली असते, प्रत्येक जो पेशी आहे तो कोलेस्ट्रॉल ने बनलेला असतो, तो एवढा अविभाज्य भाग आहे बॉडीचा, त्याच्यामुळे त्याला झिरो नाही करता येत, झिरो केले तर त्याचे दुष्परिणाम होणार, काही ना काही होणार, तर पण एक सर्टन लेवल, जेव्हा न्यूबॉर्न किती लेवलवर बर्थ होत असते, जेव्हा बर्थ होते तेव्हा पर्सनची कोलेस्ट्रॉलची लेवल किती असते, तर ते अंदाजे 40 mg/dL असते एलडीएलची व्हॅल्यू 40 ची। तर जेव्हा आपण बघतो की बाबा कोणाची 30 वयामध्ये जर 120 झालेली आहे त्याचा अर्थ 3 झालेली आहे ती, बरोबर, तर ते जास्त झालेलं आहे। आपण मेडिसिन देतो, मेडिसिन दिल्यानंतर मग त्याची लेवल कमी व्हायला लागते, टार्गेट काय असतो की ती जी कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू आहे ती पेशंटला काय त्रास आहे त्यानुसार त्याची लेवल ठरवली जाते, जर त्याला ऑलरेडी एक्झिस्टिंग हार्ट प्रॉब्लेम आहे किंवा त्याच्या इक्विव्हलंट काही प्रॉब्लेम आहे तर ती लेवल आपण 70 कमी आणत असतो।
1: अच्छा अच्छा,
0: पण असं नाही की ती एकदम 30-40 कमी होणार, एक अंदाजे 40-70 दरम्यान जरी राहिलं
1: तरी
0: ते नॉर्मल आहे, आणि जर काही हार्ट प्रॉब्लेम नाही आहे पेशंटला तर एक 100 अराउंड ती व्हॅल्यू आपण मेडिसिन देऊन ठेवत असतो। जर कोणाची व्हॅल्यू मेडिसिन दिल्यानंतर 30 कमी झालेली आहे तर काही दुष्परिणाम होतात का? युजली 99% केसेसमध्ये काही दुष्परिणाम होत नाहीत, काही दुष्परिणाम होत नाहीत, जर होणार तर ते फायदेच होतात, पण कधी कधी असं म्हणलं जाते की कोणाला मेमरी लॉस, डिमेन्शिया, मसल पेन ह्या टाइपचे प्रॉब्लेम किंवा लिव्हरवर काही मायनर थोडा बहुत असर ह्या असे प्रॉब्लेम होतात, किंवा ब्लड रिपोर्टमध्ये हे काहीतरी व्हॅल्यूज दिसत असतात कमी जास्त वर खाली झालेले, पण मोठा काही दुष्परिणाम नाहीये। कोलेस्ट्रॉलची व्हॅल्यू कमी करण्याचे फक्त फायदेच आहेत,
1: अच्छा
0: ही एक गोष्ट लक्षात ठेवा।
1: बर डॉक्टर, आणखीन एक कॉल घेऊया। हॅलो,
4: हा नमस्कार मॅडम। नमस्कार सर।
1: नमस्कार
0: नमस्कार।
4: माझा एक असा प्रश्न होता की मला बीपी करता डॉक्टरांनी MD40 म्हणून गोळी दिली होती, ती बरेच दिवस चालू होती, त्याच्यानंतर पायावर स्वेलिंग यायला लागलं, मग त्यांना मी परत दाखवलं, एमलिप आणि टेलमेसार्टनचे कॉम्बिनेशन दुसरी गोळी त्यांनी बदलून दिलेली, ती एक दोन वर्ष ते चालू आहे, पण आता परत ते पायावर स्वेलिंग कधी कधी येते, काय करायचं?
0: ती जी तुम्हाला बीपीची गोळी आधी टेलमा 40 चालू होती त्याच्यावर पायावर सूज आली, त्याच्यानंतर मग टेलमा प्लस अम्लोडेपिन ही गोळी दिली गेली। युजली पायावर सूज कोणत्या गोळीमुळे येत असते, बीपीच्या कोणत्या गोळीमुळे येत असते, तर ते अम्लोडेपिन आहे।
1: अच्छा,
0: ते सुद्धा खूप चांगली गोळी आहे, 100 फक्त 4-5 लोकांमध्ये येत असते ती स्वेलिंग, ती सुद्धा हानिकारक स्वेलिंग नसते। पहिली गोष्ट

0: दुसरी गोष्ट त्यांना एम्लोडिपी नाही चालू असताना सुद्धा सूज आली होती पायावर, तर त्याचं कारण काय बघणं गरजेचं असते. आपण डायरेक्टली नाही म्हणतायत की ते एम्लोडिपिनमुळे आले, तर एखाद्या वेळेस व्यक्तीला खूप कंटिन्यू फक्त बसून राहण्याची सवय असते, त्याच्यामुळे फक्त ग्रॅव्हिटीमुळे पायामध्ये ब्लड जमा होते. जर रात्री झोपताना पायाखाली दोन ओशी ठेवले तर सकाळपर्यंत सूज ती उतरून जात असते. दुसरी गोष्ट, कोणाचं जर हिमोग्लोबिन कमी आहे का, बॉडीमध्ये प्रोटीनचे लेवल कमी आहेत का, कुठे काय हार्टची पंपिंग वगैरे कमी आहे का, किडनीच्या रिपोर्ट मध्ये काही वर खाली आहे का, या काही गोष्टी आहेत त्या चेक करणं गरजेचं असते. जर ती सूज कमी होत नसेल तर,
1: अच्छा अच्छा
0: अच्छा, तर त्यानुसार ते बरोबर डिसिजन मेकिंग होऊन जाते आणि ट्रीटमेंटही होऊन जाते त्या गोष्टी.
1: हो डॉक्टर, बरेच वेळा असं होतं की वॉकिंग करताना जे लोक सकाळी जातात, चालायला जातात, तर त्यावेळेला काही अंतर चालताना बरेच वेळा आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो किंवा दम लागतो, पण एक दोन राऊंड्स झाले किंवा थोडंसं पुढे गेलं की मग नॉर्मल होतं. तर हे कशामुळे आणि याविषयी आपण बोलूया. एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो.
2: हा, मी चौधरी बोलतोय नागपूरवरून.
1: हा बोला, विचारा प्रश्न.
2: हा, डॉक्टर साहेबांना विचारायचं आहे की फेस मेकर रिप्लेस केल्यानंतर डॉक्टरांकडे केव्हा जावं लागेल पुढील कारवाईसाठी.
0: पेसमेकर रिप्लेस केल्यानंतर डॉक्टराकडे केव्हा जावं लागेल याचं सर्वात उत्तम उत्तर तर ते तुमच्या डिस्चार्ज पेपरमध्येच दिलेलं असेल की फॉलोअप कधी करायचा. तो फॉलोअप केल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे परत कधी जायचं ते डॉक्टर स्वतःच मेन्शन करून टाकत असतात. पण एकदा पेसमेकरचं रिप्लेसमेंट केलं त्यानंतर सुचर रिमोल अराउंड 10 दिवसानंतर होऊन जात असते, टाके वगैरे तो घाव वगैरे सर्व भरून जात असतो. त्यानंतर पहिला फॉलोअप जनरली 1 ते 1.5 महिन्यानंतर असतो. त्यानंतर मग तुमची हार्टची कंडिशन काय त्यानुसार असते. जर पूर्णपणे व्यवस्थित आहे तर मग 6 महिन्यामध्ये एकदा.
1: अच्छा अच्छा.
0: जर काही हार्टच्या पंपिंगमध्ये किंवा ब्लॉकेजेस वगैरे असे काही दुसरे काही प्रॉब्लेम आहेत, बीपी आहे, शुगर आहे, तर मला वाटते 3 ते 4 महिन्यामध्ये एकदा दाखवत राहायला पाहिजे.
1: अच्छा. डॉक्टर, जसं मी आता तुम्हाला विचारलं, तर अशा या कंडिशनमध्ये जेव्हा आपण चालायला जातो आणि काही अंतर आपल्याला त्रास होतो, तर त्यावेळेला काही हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो का? कारण थोड्या वेळाने नॉर्मल होतो आपण श्वास घ्यायला किंवा दम लागत नाही थोड्या वेळाने.
0: कसं असते, त्यामध्ये दोन प्रकार आहेत. नंबर एक, जेव्हा पहिल्यांदा आपण चालायला सुरू करतो तेव्हा बॉडीमध्ये थकवा असतो बेसिकली.
1: अच्छा.
0: बॉडी वॉर्म नसते.
1: बरं.
0: त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. तर थकवा आणि दम लागणे दोन्हीमध्ये फरक आहे. तर जो थकवा आहे तो पहिल्या 100-200 पावलांमध्ये निघून जात असतो आणि त्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित गती येऊन जाते, सर्व मसल्स रिलीज होऊन जातात.
1: अच्छा अच्छा.
0: आणि थकवा निघून जातो आणि आपल्याला चांगलं वाटायला लागतं आणि आपण चालायला लागतो. दुसरा प्रकार असतो एक कॉम्पेन्सेटेड एंजायना म्हणून म्हणत असतात. कोणत्या व्यक्तीमध्ये ब्लॉकेजेस आहेत तर त्यामध्ये चालल्यानंतर
1: दम
0: लागणं किंवा छातीत दुखणं, पण थोडंसं पुढे चालायला गेले की नंतर मग तो कमी होऊन जातो.
1: अच्छा.
0: हा, तर असा सुद्धा प्रकार होत असतो पण तो खूप रेअर आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे मी पहिल्यांदा सांगितलं,
1: पण ज्यांना कंटिन्यू दम लागतो आणि त्यांना नक्कीच हृदयाचा त्रास असू शकतो.
0: जरुरी नाही हृदयाचा.
1: बरं.
0: एक कारण त्याचं हृदय आहे किंवा काही पंपिंग कमी असू शकते किंवा ब्लॉकेजेस असू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन जरी कमी आहे त्यामुळे सुद्धा, कोणा एखाद्या व्यक्तीला काही कारण नाही फक्त लठ्ठपणा आहे त्यामुळे सुद्धा दम लागत असतो. एखाद्या व्यक्तीमध्ये सोबत काही किडनीचा किंवा थायरॉइडचा वगैरे आजार आहे त्याच्यामुळे सुद्धा फटीक, दम लागणे असा प्रकार होत असतो.
1: हो, हो.
0: असं आहे. तर मल्टिपल कारण.
1: डॉक्टर, अनेक प्रश्न आहेत आणि कॉल्स पण आपल्या वेटिंगवर आहेत. पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे.
0: बिलकुल.
1: आपण पुढील भागामध्ये याविषयी नक्की बोलू. डॉक्टर, खूप छान असं मार्गदर्शन आज आपलं मिळालेलं आहे. खूप खूप आभार. श्रोते हो, आपण ऐकत होतात कॉफी विथ कार्डियन हॉस्पिटल. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता हृदयरोग आणि याविषयी मार्गदर्शन केलं तज्ज्ञ डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांनी. कार्यक्रमाचे प्रायोजक होते कार्डियन हॉस्पिटल धंतोली नागपूर. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य आपल्याला मिळालं नंदकिशोर पोकळे आणि विजय वैद्य यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. तेव्हा पुन्हा भेटूया. तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर सूर्यप्रकाश असावा यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार.
0: नमस्कार.
3: एफएमएंड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. श्रोताओं, 10:31 हुए हैं. लीजिए सुनते हैं कार्यक्रम मिश्र संगीत. तो कार्यक्रम का आगाज करते हैं सागरिका की आवाज में अनवर खान के लिखे इस नगमे से.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in

0: अभिजीत सावंत की आवाज में अभी ये नगमा आपने सुना और श्रोता हो, इसी के साथ मिश्र संगीत कार्यक्रम हम यहीं पर संपन्न करते हैं। एफएम बैंड 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। 10:58 झालेले आहे। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यसभेच्या द्वैवार्षिक तसंच पोटनिवडणुकीसाठी येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे। याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली। यात महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या एका जागेचा समावेश आहे। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटप काल निश्चित झालं। त्यानुसार भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवणार आहे। भाजपातर्फे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी अरुण लखानी, भंडारा आणि गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर अमरावतीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ ह पी तुमोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यातल्या बहुतांश भागात किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचं स्पष्ट झालं असून शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून सांगितलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस सर्व जागांवर ताकदीनं लढणार असल्याचं सांगितलंय। ओबीसी आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न हा सरकारचा ओबीसी विरोधी निर्णय असल्याचा आरोप त्यांनी केला। लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना वगळल्यानं सरकार विरोधी नाराजी वाढल्याचं ते म्हणाले। तसंच भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांची वाढती संख्या पाहता भाजप आता काँग्रेसयुक्त होत असल्याची टीका त्यांनी केली। ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं। त्या 89 वर्षांच्या होत्या। हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत 750+ गाण्यांना स्वर देत त्यांनी संगीत क्षेत्रात अजरामर योगदान दिलं। त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे। आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। आयपीएल 2026 संपन्न झाली आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं गुजरात टायटन्सला हरवून विजेतेपद पटकावलंय। प्रत्येक हंगामाच्या शेवटी चमकदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना सन्मानित केलं जातं। यंदा 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीनं शानदार कामगिरी करत 5 प्रमुख पुरस्कार पटकावले। राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजानं 776 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर पुरस्काराचा मान मिळवला। 237.31 स्ट्राईक रेटमुळे त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्कारासह टाटा सिएरा कार मिळाली। हंगामात 72 षटकार ठोकत त्यानं सुपर सिक्स ऑफ द सीझन पुरस्कारही जिंकलाय। याशिवाय त्याला इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन म्हणून देखील गौरवण्यात आलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: एफएम बँड 100.6 MHz पर आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है। 11 बज चुके हैं। लीजिए प्रस्तुत है कार्यक्रम मधुमालती। मधुमालती सुनने वाले मेरे सभी श्रोताओं को कीर्ति का नमस्कार। श्रोता सुमन कल्याणपुर भारतीय फिल्म संगीत का वो नाम जिनकी मधुर और रेशमी आवाजों ने लाखों श्रोताओं के दिलों में विशेष स्थान बनाया था और बनाया है। उनका नाम आते ही एक ऐसी आवाज याद आती है जिसमें मिठास, सादगी और भावनाओं की गहराई एक साथ सुनाई देती है। 1960 और 1970 के दशक में उन्होंने अनेक यादगार गीत गाए जिनमें न तुम हमें जानो, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, नाना करते प्यार तुम्हें से कर बैठे और तुमने पुकारा और हम चले आए, ऐसे अजरामर गीत

0: सचदेवा आणि जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अरुण पल्ली तसंच वरिष्ठ वकील वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प जिगाव धरण प्रकल्प आणि विविध सिंचन योजनांच्या कामांचा क्षेत्रीय दौरा करून आढावा घेतला. प्रकल्पांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान 11,350 हेक्टर क्षेत्रात दाबयुक्त नलिका वितरण प्रणालीद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी उर्वरित कामं गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणना 2026 कामाची जिल्हाधिकारी वसुमाना पंत यांनी छोटा नागपूर गावात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी 5 घरांना भेट देऊन प्रगणकांकडून संकलित करण्यात येणाऱ्या माहितीची पडताळणी केली. नागरिकांनी जनगणनेसाठी घरी येणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना अचूक आणि वास्तविक माहिती द्यावी असं आवाहन पंत यांनी केलं आहे. नागपूर विद्यापीठातर्फे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आणि पालकांसाठी उद्या 2 जून रोजी ओपन हाऊस कॅम्पस टूर आणि करिअर मार्गदर्शन आयोजित केलंय. गणित विभागातील रामानुजन सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसर भेट शैक्षणिक सुविधा संशोधन केंद्र आणि विविध विभागांची माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत सायबर सायन्स ड्रोन सायन्स डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेमीकंडक्टर तंत्रज्ञान यासारख्या नव्या रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना मिळेल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
1: एफएमएच 100.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. 12 बजने को है. लीजिए प्रस्तुत है हमारे दिल्ली केंद्र से प्रसारित हिंदी समाचार बस कुछ ही पलों में.

0: जूनला होणार आहे. भाजपातर्फे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या मतदारसंघासाठी अरुण लखानी, भंडारा आणि गोंदियासाठी अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीसाठी प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू झालं असून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेला सुटली असल्याचा दावा पालकमंत्री संजय राठोड यांनी केला आणि अखेरच्या क्षणी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं. चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातर्फे नितीन भुतडा यांनी मोठ्या संख्येनं नगरसेवकांची शक्ती दाखवत नामांकन अर्ज दाखल केला तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे साजिद बेग यांनीही उमेदवारी दाखल करत महायुतीत बिघाडी असल्याचे संकेत दिले. मित्रपक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून गैरसमज दूर केले जातील आणि दुष्यंत चतुर्वेदी बहुमतानं विजयी होतील असा विश्वास पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या नागपूर इथल्या जागेसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे. ही लढाई विचारांची असून लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना सामोरं जावं लागणार असल्यानं सत्ताधारी पक्षाच्या मनमानीविरुद्ध काँग्रेस उभी राहील असा विश्वास लोंढे यांनी यावेळी व्यक्त केला. अर्ज सादर करताना काँग्रेसनं लोंढे आणि दिलेश ढोले यांची नावं एकाच एबी फॉर्मवर दिल्याचं काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी यावेळी सांगितलं.
1: जिल्ह्यामध्ये कुठेतरी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं का ही निवडणूक बिनविरोध करायची असं जे वातावरण तयार करत त्याला कुठेतरी आमच्या दोन्ही वाघांनी आज फॉर्म भरून दाखवून दिलं आहे की काँग्रेस कुठेही कमजोर नाही आहे. कोणत्याही परिस्थितीला निपटण्याकरता काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी एक साथ आहे आणि लढण्याकरता आम्ही सज्ज आहोत. एकच एबी फॉर्म असते आमच्याला पण नाव दोन असतात ए आणि बी मध्ये की जेणेकरून एखाद्या नावावर काही ऑब्जेक्शन आला किंवा काही कोणती त्रुटी आली तर सेकंड नाव ऑटोमॅटिक तो ग्राह्य धरला जातो. त्या पद्धतीने एकच एबी फॉर्म आहे.
0: महायुतीचे सर्व 17 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील आणि राज्यात महायुतीला मोठा राजकीय विजय मिळेल असा विश्वास भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवत असल्याची माहिती दिली. अमरावतीत नवनीत राणा आणि रवी राणा हे स्थानिक मतभेद असूनही महायुती सोबतच राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ राजीव पोद्दार यांना विक्रमी मताधिक्य मिळेल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची समितीमार्फत पुनर्तपासणी केली जाणार असून पात्र महिलांना न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेबाबत टीका केली. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानंतर सत्तेत आल्यानंतर सरकारनं लाखो महिलांना अपात्र ठरवून त्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून उद्योगपतींना उमेदवारी देण्याच्या निर्णयावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसमुक्त भारताचा नारा देणारी भाजप आता काँग्रेसयुक्त होत असल्याचा टोला त्यांनी लगावला. अनेक नेते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याचं त्यांनी नमूद केलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत घटनात्मक हक्कांच्या संरक्षणासाठी काँग्रेसचा पाठिंबा कायम राहील असं वडेट्टीवार म्हणाले. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली असून 8 जूनपर्यंत अर्ज भरता येतील. 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी तसंच तामिळनाडू आणि ओदिशामध्येही प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. माजी पंतप्रधान HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग यांच्या राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे हे सदस्य या महिन्यात निवृत्त होत आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकामधल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम इथल्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचा ताफा टप्प्याटप्प्यानं पूर्ण ई बसेसमध्ये रुपांतरित करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. वर्ष 2029 पर्यंत एसटीच्या 50%, 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत 100% बसेस ई बसेस

0: प्रॅक्टिसमध्ये रुपांतरित करण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलंय. राज्याच्या ई वाहन धोरणानुसार 1,500 ई बसेसना बसच्या किमतीच्या 10% किंवा कमाल 20 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याची तरतूद आहे. सध्या एसटी महामंडळाच्या GCC मॉडेलवर 5,150 ई बसेसचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवत असून त्यामुळे प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि प्रदूषणमुक्त प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐकूया त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा.
1: सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोडे, उस्ताद खान, अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताईंनी विवाहानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 मध्ये ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. गवळण, विरहगीत, भावगीत, भक्तिगीत, बालगीत अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. तेरे मेरे के चर्चे, न तुम हमें जानो, जिंदगी इंतहा लेती है, रहे ना रहे हम यासारख्या असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा ठसा उमटवला. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालंय. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं, तर मध्य प्रदेश सरकारनं त्यांना लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.
0: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. त्यांच्या निधनानं संगीत जगतातील पवित्र देव्हारा रिकामा झाला आहे अशी सर्वांची भावना असल्याचं राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटलंय. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. जेईई एडव्हान्स 2026 निकाल आज जाहीर झाला असून दिल्ली झोनच्या शुभम कुमार यानं 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदा 1,79,694 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 56,880 विद्यार्थी यशस्वी ठरले. महिला उमेदवारांमध्ये आरोही देशपांडे अव्वल ठरली असून तिने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 77 स्थान मिळवलंय. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जूनपर्यंत वादळी पर्जन्यमान राहणार असून आज गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हलका पाऊस आणि वादळी पर्जन्यमान यामुळे कमाल तापमानात किंचित घट झाली असून आज सर्वाधिक कमाल तापमान वाशिम इथं 43.8 सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं, तर नागपुरात 40.2 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्याचा महायुतीला विश्वास, तर अनुकूल निकालाची महाविकास आघाडीला अपेक्षा. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी अधिसूचना जारी. 18 जूनला मतदान. ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश आणि ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या पार्थिवावर मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM 100.6 MHz वर आकाशवाणी नागपूरच हे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे ठीक 6:15 आणि 30 सेकंद झालेली आहेत. आकाशात संध्याकाळचे रंग अलगत उतरू लागले आहेत. दिवसाची धावपळ आता जरा शांत होत चालली आहे आणि अशा या प्रसन्न संध्यासमयी आपल्या भेटीला येतो आहे स्वरांच्या सुगंधाने दरवळणारा कार्यक्रम मराठी गीतांचा सांस्थारा घेऊन मी आपली रेडिओ सखी रेश्मा. आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत आपल्या मधुर, कोमल आणि भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका

1987 रोजी जन्मलेल्या सुमनताईंनी हिंदी आणि मराठी चित्रपट संगीतात आपल्या आवाजाची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या गायकीतला साधेपणा, शब्दांमधील भाव आणि सुरेलता यांच्यामुळे त्यांची गाणी आजही तितकीच ताजी वाटतात, आपलीशी वाटतात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आताच आपण अशोकजी परांजपे यांचं गीत ऐकलं. श्रोते हो, किती मधुर आणि प्रसन्न गीत होतं. सुमनताईच्या आवाजातील निर्मळता प्रत्येक शब्दाला वेगळीच झळाळी देऊन जाते. मराठी भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या गायकीची मोहर उमटवली. अनेक नामवंत संगीतकारांनी त्यांच्या आवाजावर विश्वास ठेवून अजरामर गीतं दिली.

श्रोतेहो, सुमनताईच्या गायकीमधला भावस्पर्शीपणा मनाला भिडतो. त्यांच्या आवाजात एक विलक्षण कोमलता आहे. म्हणूनच प्रेम, विरह, भक्ती किंवा आनंद अशा प्रत्येक भावनेला त्यांनी न्याय दिला. ऐकूया त्यांचं आणखी गाजलेलं गीत.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होती मधुसूदन कालेलकरांची आणि या गीताला संगीत दिलं होतं एन दत्ता यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आणि आजच्या सांजधारा कार्यक्रमात आपण बोलत आहोत सुमन कल्याणपूर या ज्येष्ठ गायिकेबद्दल. श्रोते हो, सुमनताईच्या भक्तिगीतांनाही रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या आवाजातील सात्विकता भक्तिरस श्रोत्यांच्या कानात अजूनही तसाच मधाळपणा असूनही त्यांच्या गीतांचा तसाच आहे. त्यांच्या गायकीचा प्रवास अनेक दशकांचा असला तरी त्यांच्या स्वरांचे तारुण्य आजही अबाधित आहे. संगीताच्या दुनियेत काही आवाज असे असतात जे काळाच्या पलीकडे जातात. सुमन कल्याणपूर यांचा आवाज त्यांच्यापैकीच एक.

0: दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्ती रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आताच आपण ऐकलीत. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमात कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच आलो. घेऊया एक अल्पसा विराम.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं आम्ही पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. श्रोते हो, सुमन कल्याणपूर यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेक अविस्मरणीय गाणी दिली. त्यांच्या आणि मोहम्मद रफी यांच्या युगलगीतांना विशेष लोकप्रियता मिळाली. चला पुन्हा वळूया त्यांच्या मराठी गीतांकडे. विविध भावछटा समर्थपणे व्यक्त करण्याची ताकद सुमनताईच्या आवाजात होती. आता ऐकूया एक हळूवार मनाला स्पर्श करणारं गीत.

मानिनी या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होती बहिणाबाई यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. श्रोते हो, आजच्या सांसधारीत आपण सुमनताईच्या स्वरांचा सुगंध अनुभवत आहोत. प्रत्येक गीतासोबत त्यांच्या गायकीचे नवे रंग उलगडत आहोत. ऐकूया असंच एक सुंदरसं गीत.

चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होती मधुसूदन कालेलकर यांची आणि या गीताला संगीतबद्ध केलं होतं एन दत्ता यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा आणि आजच्या कार्यक्रमात आपण बोलत आहोत सुमन कल्याणपूर या गायिकेविषयी. साधेपणा, भावना आणि सुरेलता यांचे सुंदर मिश्रण म्हणजे सुमन कल्याणपूर यांची गायकी.

मधुकर जोशी यांनी संगीतबद्ध केलेली, माफ करा, मधुकर जोशी यांनी लिहिलेली ही रचना संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी आणि गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. यानंतर एक कविता होत, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गदी माळगुळकर यांची गीतरचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात.

0: सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली गदी माळगुळकर यांची गीतरचना, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आत्ताचा पण ऐकलीत. चित्रपटाचं नाव होतं एकटी.
1: जिनके पास कोई गारंटी नहीं है, सरकार खुद उनकी गारंटर बन रही है.
2: पिछले 6 वर्षों में पीएम स्वनिधि योजना के तहत 75 लाख से ज्यादा स्ट्रीट वेंडर्स को 17,800 करोड़ रुपए से अधिक के लोन दिए गए हैं. साथ ही ब्याज सब्सिडी और डिजिटल लेनदेन पर कैशबैक के रूप में लगभग 800 करोड़ रुपए की सहायता भी प्रदान की गई है. आज देश भर के स्ट्रीट वेंडर्स, जिनमें करीब 46% महिलाएं हैं, अपने व्यापार को नई ऊंचाइयों तक ले जा रही हैं. पीएम स्वनिधि के 6 साल, उत्साह, सम्मान, स्वाभिमान.
0: श्रोते हो, आणि आता आपण पोहोचलो आहे कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात. आजच्या सांजधारामध्ये आपण ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या स्वरमयी प्रवासाचा आस्वाद घेतला. त्यांच्या मधुर, भावपूर्ण आणि सुरेल गायकीने अनेक पिढ्यांच्या मनात घर केलेलं आहे. ऐकूया त्यांचं हे गीत. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे. जगदीश खेबुळकर यांची गीतरचना, स्वर सुमन कल्याणपूर यांचा. चित्रपटाचं नाव आहे धाकटी बहीण.

धाकटी बहीण या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत आताच आपण ऐकलं. गीतरचना होते जगदीश खेबुळकर यांची आणि या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. या गीताबरोबरच संस्थारा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथे संपवित आहोत. आजच्या या कार्यक्रमात आपण आज बोलत होतो ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या विषयी आणि स्वरांचा हा सुगंध आपल्या मनात दीर्घकाळ दरवळत राहणार यात काही शंका नाही. पुन्हा भेटूच अशा नव्या विषयासह नव्या गीतांसह. तोपर्यंत नमस्कार.

FM 100.6 MHz आकाशवाणी नागपूर सहे विविध भारती केंद्र आहे. श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. मंगळवार दिनांक 2 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे स्तनाचा कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर अजय मेहता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067256010 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 2 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271.
1: आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या दर्जेदार अविस्मरणीय कार्यक्रमांच्या ऑडिओ सीडीज आणि डीव्हीडीज आता ऑनलाइन उपलब्ध. अधिक माहिती आणि खरेदीसाठी www.prasarbhartiarchives.co.in या प्रसार भारती संग्रहालयाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. निरामय श्रवणानंदासाठी प्रसार भारती अर्काइव्ज.

0: एफएमएन 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरसह हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे सरन्यायाधीशांसह सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या 37 पोहोचली आहे. कायदा आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी समाज माध्यमांवर ही माहिती दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सीबीएसईच्या पुनर्गणना पुनर्मूल्यांकन आणि स्कॅन कॉपी शुल्कावर टीका केली आहे. मूल्यांकनातील चुका सीबीएसईच्या प्रक्रियेमुळे होत असताना त्याचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी सुमारे 2,000 रुपये खर्च करावे लागत असल्याचा दावा करत राहुल गांधी यांनी या शुल्क व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीत सुरक्षाविषयक त्रुटींबाबत स्पष्टीकरण देताना सीबीएसईने सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मदतीने आवश्यक सुधारणा आणि सुरक्षात्मक उपाययोजना सुरू असल्याचं म्हटलं आहे. पथविक्रेत्यांना परवडणारं कर्ज आणि सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेला आज 6 वर्ष पूर्ण झाली. या योजनेमुळे लाखो पथविक्रेत्यांना आर्थिक बळ मिळालं असून लाभार्थ्यांच्या सरासरी उत्पन्नात दरवर्षी 20% वाढ नोंदवली गेली आहे. आतापर्यंत 75 लाख विक्रेत्यांना 17,800 कोटी रुपयांहून अधिक कर्ज वाटप करण्यात आलं असून डिजिटल व्यवहारांना चालना मिळाली आहे. हाँगकाँग इथं सुरू असलेल्या 22व्या आशियाई 20 वर्षाखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. भारताच्या मोगली व्यंकटराम याने पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं. याशिवाय महिलांच्या 4x400 मीटर रिले संघानं सुवर्ण पदक जिंकले तर 4x100 मीटर रिले संघानं रौप्य पदकाची कमाई केली. तसेच पुरुषांच्या 4x400 मीटर रिले संघाने कांस्य पदक पटकावत नवा कनिष्ठ राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. ही स्पर्धा अमेरिकेतील ओरेगॉन इथं 5-9 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या जागतिक 20 वर्षांखालील अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता फेरी म्हणून आयोजित करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग आणि एमए छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जून रोजी सकाळी नऊ वाजता विद्यापीठ परिसरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृह इथं शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्तानं विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात येणार आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
0: एफएमएन 100.6 मेगाहर्ट्स पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. आप सुनेंगे कार्यक्रम जयमाला मुंबई केंद्र से कुछ ही पलों में.

0: दो जून सखी सहेली के आंगन में सजेगी खुशियों की रंगोली, हंसी की खनक, यादों की महक, बातों में घुलेगी आत्मीयता की रोली। दो जून विविध भारती के सजीव प्रसारण में आएंगी अपने अभिनय से हम सबको मोहित करने वाली मशहूर अभिनेत्री हिमानी शिवपुरी।
1: नमस्कार, मैं हूँ हिमानी शिवपुरी और मैं आपसे मुखातिब हो रही हूँ विविध भारती की सखी सहेली कार्यक्रम की वर्षगांठ पर 2 जून को।
0: जी हाँ, हिमानी शिवपुरी होंगी हमारी विशेष सखी। 2 जून सखी सहेली की वर्षगांठ पर हम जलाएंगे स्मृतियों के दीप।
2: बधाई हो, बधाई जन्मदिन की।
3: आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक मुंबई केंद्र से एफएम 100.6 मेगाहर्ट्ज़ पर। आकाशवाणी नागपुर सह विविध भारती केंद्र है। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
4: आकाशवाणी नागपुर, धैर्यशील मिश्रम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघासाठी महायुतीकडून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी तर काँग्रेसकडून प्रफुल्ल अग्रवाल आणि दिलीप बनसोड यांनी अर्ज दाखल केले। वर्धा गडचिरोली चंद्रपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर नागपूर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या अतुल लोंढे, दिनेश ढोले आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजीव पोद्दार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। या निवडणुकीसाठी 22 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होईल। विकसित महाराष्ट्र अंतर्गत एसटी महामंडळामध्ये 2029 पर्यंत 50%, 2035 पर्यंत 80% तर 2047 पर्यंत एसटीचा 100% ताफा ई बसेसमध्ये रुपांतरित करायचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी या संदर्भात बैठक झाली। या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली।

0: ही बहीण योजनेतून विविध कारणांमुळे 80 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली आहेत. 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न, ई केवायसीची अनुपलब्धता, कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे, वाहन, इतर सरकारी योजनांचा लाभ यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळल्याचा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरामध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा सिलेंडर मुंबईत 43.5 रुपयांनी महागला असून त्याची किंमत 3,067.50 रुपये इतकी झाली आहे. 5 किलोग्रॅम वजनाच्या छोट्या गॅस सिलेंडरच्या दरात 11 रुपये वाढ झाली आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.
1: आप सुनेंगे हिंदी में समाचार जिन्हें हम अनुप्रसारित करेंगे दिल्ली केंद्र से. समाचारों की प्रतीक्षा कीजिए.
2: साथ ही चित्रलोक कार्यक्रम

मोहम्मद रफी सुमन कल्याणपुर के गाए इसी गीत के साथ आज का बेला के फूल कार्यक्रम यहीं पर संपन्न होता है। एफएमएन 100.6 मेगाहर्ट्ज पर आकाशवाणी नागपुर सहित विविध भारती केंद्र है। आता एका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। मागील 24 तासात नागपूर आणि परिसरातील कमाल तापमान 40.8 डिग्री सेल्सिअस जे सरासरी तापमानापेक्षा 2 अंशांनी कमी तर किमान तापमान 24.4 डिग्री सेल्सिअस जे सरासरी तापमानापेक्षा 4 अंशांनी कमी नोंदविलं गेलं। येत्या 24 तासात आभाळ ढगाळलेलं राहून वादळी वाऱ्यासह मध्यम तथा हलक्या सरीचा पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। जास्तीत जास्त तापमान 41 तर कमीत कमी तापमान 24 डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात। एफएमएन 100.6 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी नागपूरसह

विविध भारती केंद्र आहे. रात्रीची 11:30 झाली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.